0: ऐन मनसाल
1: सतोले चाली आता ठीक चाली नमो आगी बरी क्रिस्ती संचल मारे मारो चला वाय नो tsena sekolo ke tsubala na are are are are mara ya fetsa re mo